0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM।
2: आत्ता दीप भव MGM विद्यापीठ गीत, गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती, MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत। आत्ता दीप भव।

0: MGM 90.8 FM presents. In MH20 No More Senti with RJ Adnan. आपल्यासोबत आहेत कीर्तनकार माऊली चव्हाण. ते आपल्याला आषाढी एकादशी बद्दल सांगतायत.
1: रामकृष्ण हरी एकादशी, या एकादशीचं महत्व काय असं आपण विचारलं तर प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत आणि पुन्हा वद्य पक्षातील प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत ज्या 15 तिथी होतात त्यामध्ये 11वी तिथी म्हणजे एकादशी. वर्षामध्ये एकूण 24 एकादशा आणि त्यातील मुख्य जी एकादशी आहे ती पंढरीची वारी आषाढी एकादशी आणि दुसरी जी एकादशी आहे ती म्हणजे कार्तिक एकादशी वद्यवारी माऊली महाविष्णू ज्ञानोबरायांची एकादशी. तर जी आषाढीची शुद्ध आषाढ शुद्ध एकादशी ही जी आहे ही महत्त्वाची आहे. तर एकादशी म्हणजे काय? सकल संतांनी वारकऱ्यांना उपदेश करत असताना जो या वारकरी पंथाचा किंवा भागवत धर्माचं अनुसरण करतो त्याची संध्याच अशी ठरलेली आहे की वारकऱ्यांची संध्या हरिपाठ आणि व्रत एकादशी. आम्हा व्रत एकादशी देव विठ्ठल तीर्थ तुळशी, अर्थात एकेश्वरवादाचा पुरस्कार केल्यानंतर एकादशीचं व्रत हे अनन्य महत्त्वाचं आहे. जो वारकरी आहे ज्याने गळ्यामध्ये माळ धारण केलेली आहे किंवा जे वारकरी नाहीत त्यांनी देखील ही एकादशी जे व्रत आहे ते केलंच पाहिजे. मग एकादशीचं व्रत हे नेमकं काय आणि एकादशी नेमकी म्हणजे काय? तर या एकादशीच्या व्रताबद्दल जगद्गुरु योगेश्वर भगवान श्रीकृष्णांनी आपली आत्या अर्थात कुंती मातेला हा उपदेश केलेला आहे किंवा हे व्रत सांगितलेलं आहे. जेव्हा भगवान परमात्मा कुंती मातेकडे गेले, आपल्या आत्याकडे गेले, तेव्हा त्यांची पूजा अर्चा केली आणि त्यावेळेला जी द्रौपदी होती तिने भगवंताला प्रश्न विचारला. द्रौपदी म्हणे श्रीकृष्णाशी, हे दीनानाथा ऋषिकेशी, गोत्र वध दोष नाशासी कवन उपाय सांगावा. अर्थात ज्या वेळेला हे महाभारती युद्ध झालं आणि या युद्धामध्ये आपल्याच गोत्रातील कौरवांचा विनाश पांडवांच्या हातून घडला तेव्हा हा एक फार मोठा दोष या पांडवांच्या माथी लागलेला आहे, या दोषातून मुक्तता व्हावी तेव्हा द्रौपदी आई साहेबांनी भगवंताला हा प्रश्न विचारलेला आहे. तेव्हा हसून भगवान परमात्मा म्हणतात एक व्रत असं आहे ते व्रत मी तुम्हाला सांगेन. तेव्हा भगवंत सांगू लागले. काय सांगितलं भगवंतांनी? एकादशीचे महिमान श्रीकृष्ण सांगे आपण हे व्रत आचरिता जान महापातके नासती. तेव्हा धर्मराज अर्जुन भगवंताच्या चरणी लागले आणि म्हणले हे प्रभू तुम्हीच आमचे दाते आहात, आता आम्हाला या व्रताचं जे काय आहे ते व्रत आम्हाला सांगा. तेव्हा भगवंत म्हणतात ही एकादशी व्रताची कथा आहे. कथा अशी आहे, एकादशी जी ऐकती त्यांची पातके नासती, श्रीकृष्ण सांगे पांडवा प्रती ते श्रोते परिसा. अहो ह्या व्रताची कथा जरी ऐकली ना तरी सुद्धा सकल पातकांचा नाश होतो.
0: MGM 90.8 FM presents. In MH20 No More Senti with RJ Adnan.

0: RGM 90.8 FM presents. In MH20 No More Senti with RJ Adnan. आपल्यासोबत आहेत कीर्तनकार माऊली चव्हाण. ते आपल्याला आषाढी एकादशी बद्दल सांगतायत.
1: भगवंत म्हणतात, फार पूर्वी एक कुंभ दैत्य होता आणि त्या कुंभ दैत्याचा पुत्र मृदुन्मान्य आणि वनामध्ये जाऊन घोर तप केलं, तपश्चर्या केली आणि भगवान भोलेनाथ भगवान शंभू त्यांना प्रसन्न झाले आणि भगवंताने त्यांना वर देऊन टाकला की तुला कोणाच्याही हातून मृत्यू येणार नाही. आणि मग भगवंत असा विचार करतात की हे दैत्य अगोदर तर भक्ती करतात आणि एकदा वर प्राप्त झाला की उन्मत्त होतात आणि निष्पाप गोरगरीब मनुष्यांना त्रास देतात, देवांना छळतात. तेव्हा भगवान महाविष्णूंना अवतार धारण करून या सर्वांचं रक्षण करावं लागतं. तेव्हा भगवंत म्हणतात की ऐक, तू सर्वांना जिंकशील परंतु एक कन्या जी माता पित्या विना जन्माला येईल त्या कन्येच्या हातून तुझा मृत्यू होईल. माय बापाविन उपजेल नारी ते मृदन मान्या तू ते संहारी. तू जिंकसी ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी इंद्र देवादी समस्त इंद्रदेव ब्रह्मदेव सर्वांना तू जिंकशील परंतु एक कुमारी कन्या तिच्या हातून तुझा मृत्यू होईल. आणि झालं असा वर प्राप्त झाल्यानंतर मृदुन्मान्य हळूहळू आपल्या दैत्य किंवा असुरी प्रवृत्तीनुसार सर्व जनांवरती अत्याचार करायला लागला, देवांना त्राहिमाम करून सोडलं. ज्यांनी वर दिला त्या भगवान शंभूंना देखील त्याने सोडलं नाही. आणि मग त्याने कैलासावरती जेव्हा धावा बोलला तेव्हा भगवान शंभू पार्वती मातेसह तेथून निघाले. कारण आपणच वर दिलाय आणि त्याला अजिंक्य केलंय तर मग याच्या पुढे आपण शरणागत होण्यापेक्षा इथून गेलेलं बरं. भगवंत निघाले, ब्रह्मलोकातून ब्रह्मदेव आणि सावित्री माता त्या देखील निघाल्या आणि महाविष्णू आणि लक्ष्मी माता देखील या मृदुन्मान्याच्या कहरापासून वाचण्यासाठी निघून गेले. आता हे सहा जण तीन महादेव्या आणि तीन महादेव हे ठिकठिकाणी फिरायला लागले, दरीकंदरामध्ये जंगलामध्ये निविड अरण्यामध्ये जायला लागले. आणि तिथे गेल्यानंतर हा मृदुन्मान्य मात्र त्यांचा पिच्छा सोडत नाहीये, तो त्यांच्या मागे धावतोय आणि ते पुढे धावतायत. आणि असे धावता धावता त्रिकुट शिखराजवळ ते जाऊन पोहोचले. तिथे एका धात्री वृक्षाचं एक डोली होती, त्या डोलीमध्ये जाऊन हे सर्वजण बसलेले आहेत. बसल्यानंतर आता या धावण्यामध्ये मध्ये नदी लागली, त्या नदीमध्ये तीर्थाचं स्नान घडलं आणि मागे आपल्या काळ लागलाय, मग मनुष्य धावतोय त्यावेळी काही आहार घेणार का? म्हणजेच निराहार ते असे धावत होते. आणि ते धावत असताना तिथे जाऊन पोहोचले, त्या डोलीमध्ये बसले आणि त्यावेळेला त्यांच्या सहा जणांचं तेज एकत्र आलं आणि त्यातून एक कन्या जन्माला आली. तोपर्यंत हा मृदुन्मान्य बाहेर येऊन उभाच राहिलेला होता आणि तो आता वाट पाहत होता की हे या डोलीतून कधी बाहेर येत आहेत आणि कधी मी त्यांना आपल्या अधीन करतोय. त्याबरोबर ही जी जन्माला आलेली कन्या आहे या कन्येचं नाव यामिनी किंवा योगिनी एकादशी. ही बाहेर आली आणि तिने मृदुन्मान्य नावाच्या दैत्याचा संहार केला. जसं भगवंताने वर दिला होता त्या वरानुसार माता पित्याशिवाय जन्माला आलेली या सहा देवांच्या तीन महादेव्या आणि तीन महादेव ब्रह्मा विष्णू महेश आणि त्यांच्या पत्न्या यांच्या तेजापासून जन्माला आलेली ही
0: MGM 90.8 FM presents. In MH20 No More Senti with RJ Adnan.

0: RGM 90.8 FM presents with RJ Adnan.
1: नमस्कार, आरजे अदनान तुमच्या सोबत आहे ऑन MGM 90.8 FM. तर एक प्रश्न पडतो आपल्याला की यार, ही वारी कधीपासून सुरू झाली होती, याचा इतिहास काय? तर पंढरपूर वारी ही खूप पूर्वीच्या काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे, ज्यामध्ये वारकरी संप्रदाय पायी चालत जातात आणि विठ्ठलाची भक्ती गीते नृत्य आणि टाळनाद यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो. इसवी सन 1685 तुकारामांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा यांनी नाविन्यपूर्ण मनाने पालखीची ओळख करून दिली. संत तुकारामांच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या आणि ते तिंडी घेऊन आळंदी या ठिकाणी निघाले. तेथे त्यांनी त्याच पालखीत संत ज्ञानेश्वरांच्या पादुका ठेवल्या आणि तेव्हापासून इसवी सन 1830 पर्यंत ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती. पण त्यानंतर अनेक अधिकारांमुळे तुकाराम कुटुंबात वाद होत गेले. या कारणास्तव लोकांनी जुळ्या पालख्यांची ही परंपरा खंडित करून आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि देहूहून तुकाराम महाराजांची पालखी वेगळ्या पालखींचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. ही जुनी परंपरा आजही चांगल्या प्रकारे चालवली जाते आणि सध्या दरवर्षी सुमारे 43 पालखी पंढरपूरला येतात. वारीचे तीर्थयात्रेचे मुख्य चार प्रकार आहेत. पंढरपूरला वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी वर्षातून एकदा जातात आणि पंढरपूरला वारीतून जाण्यासाठी चार तीर्थयात्रा असतात. वारकरी वर्षातून चैत्र वारी यात्रा, कार्तिकी वारी यात्रा, आषाढी वारी यात्रा, माघी यात्रा यापैकी कोणत्याही एका वारीतून पंढरपूरला जातात. तर अशाच प्रकारे आपण वारीबद्दल जाणून घेणार आहोत. ऐकत राहा MGM 90.8 FM.
0: MGM 90.8 FM presents with RJ Adnan.

0: इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनियरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनियरिंग, AI ML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री विजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनियरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891-7844.
2: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और अल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM University, NCT, छत्रपति संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नोलॉजी या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नोलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
5: Admissions open for 2025-26. MGM University, N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.

0: MGM 90.8 FM presents with RJ Adnan.
1: आषाढी वारी सामान्यतः दोन मुख्य प्रारंभ बिंदूंपासून सुरू होते. आळंदी आणि देहू, जे अनुक्रमे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान आहे. प्रारंभ बिंदूंवर भाविक जमतात, जिथे संतांच्या पादुका असलेल्या पवित्र पालखी भक्तांनी पायी चालत वाहून नेल्या जातात. आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. प्रत्येक मार्ग वेगवेगळ्या शहरांमधून खेड्यांमधून जातो. दिंडी म्हणून ओळखले जाणारे हे मार्ग भाविकांना विविध सुरुवातीच्या ठिकाणांहून तीर्थयात्रेला सुरुवात करण्याची आणि पंढरपूरला जाताना मुख्य मिरवणुकीत सामील होण्याची संधी देतात. आषाढी वारीचा प्रवास अनेक दिवसांचा असतो, ज्यामध्ये भाविक अनवाणी चालतात. बहुतेक 250 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पायी चालतात. ही यात्रा पूर्ण होण्यासाठी साधारणपणे 21 दिवस लागतात. भाविक दररोज अनेक तास चालतात, वाटेत ठराविक ठिकाणी विश्रांती घेतात. शारीरिक आव्हाने आणि अडचणी असूनही भाविक अढळ श्रद्धेने आणि भक्तीने ही यात्रा करतात. भगवान विठ्ठलाचे आशीर्वाद मिळवण्याचा आणि त्यांच्या जीवनात दैवी उपस्थिती अनुभवण्याच्या इच्छेने प्रेरित होतात. आषाढी वारीतील सर्वात मार्मिक क्षणांपैकी एक म्हणजे रिंगण सोहळा, जो पंढरपूरच्या पवित्र नगरीत पोहोचल्यानंतर होतो. विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ येताच भक्त जमिनीवर साष्टांग दंडवत घालून देवतेला प्रार्थना आणि नमस्कार करून समर्पण आणि नम्रतेचे प्रतिकात्मक कृत्य करतात. रिंगण सोहळ्यादरम्यान भजनांच्या आवाजाने हवा दरवळते आणि धुपाच्या सुगंधाने वातावरण भरून जाते, कारण भाविक भगवान विठ्ठलाप्रती त्यांची मनापासून भक्ती आणि कृतज्ञता व्यक्त करतात. हा एक अतिशय महत्वाचा क्षण, जी तीर्थयात्रेचा कळस आणि भक्त आणि परमात्मा यांच्यातील आध्यात्मिक एकतेचे प्रतीक आहे.
0: MGM 90.8 FM presents with RJ Adnan.

0: करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: KGM 90.8 FM presents. With RJ Adnan.
1: दिंडीचं नाद कानात झनझनतंय, टाळ मृदंग अभंग आणि मनात श्री विठोबा. आषाढी एकादशी वारकऱ्यांचं अनमोल व्रत. पंढरपूरची वाट ही फक्त एक रस्ता नाही, ती श्रद्धेची वाट आहे. लाखो वारकरी ऊन पावसाची पर्वा न करता चालत निघतात, एका गोष्टीवर ठाम विश्वास ठेवून. माझा विठोबा वाट पाहतोय. आजच्या या धकाधकीच्या दुनियेत काहीतरी हरवले वाटतं, पण या दिंडीत प्रत्येक पावलात शांतता आहे, भक्ती आहे आणि आपलेपणाची भावना आहे. मित्रांनो, आषाढी एकादशी हा फक्त एक सण नाही, ती मनाला जोडणारी शक्ती आहे. विठ्ठल भक्ती म्हणजे एक रस्ता जो पंढरपूरला नाही तर आपल्या अंतर्मनाला जोडतो. आज तुम्ही घरात असाल किंवा मंदिरात असाल, कदाचित कुठेतरी एकटे असाल, तर डोळे मिटा आणि एकदा विठ्ठल म्हणा. बघा, तुमचं मनही त्या दिंडीत सामील झालंय. याच भावना घेऊन साजरी करा आपली आषाढी पांडुरंगाच्या चरणी प्रेम अर्पण करून. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.
0: MGM 90.8 FM presents. With RJ Adnan.

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हाता जॉब नाही ना.
2: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
1: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
2: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
1: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
3: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
4: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
3: इथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
4: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरच काही.
3: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.

0: ఏసీఎం 90.8 FM ప్రెజెంట్స్ విత్ ఆర్జే అద్నాన్.
1: विठोबा एक प्रश्न विचारू का तुला, हे सगळे वारकरी पावलो पावली तुला आठवतात, तुझ्या दर्शनासाठी इतकी मोठी यात्रा करतात, पण तुला काय वाटतं, तू सुद्धा त्यांच्यासाठी आतुर असतो का? माझ्या डोळ्यांसमोर त्या वैरुद्ध आजींचा चेहरा येतोय, ज्यांच्या पायात सूज आलीये पण त्या थांबत नाहीत. त्या तर म्हणाल्या, विठोबा माझा सोबती आहे, पाय दुखले तरी मन चालतंय ना. विठोबा तुझ्यात काहीतरी आहे जे शब्दात सांगता येत नाही, म्हणूनच एवढ्या लोकांचा ओढा तुझ्याकडे आहे. माझं जग वेगळं असेल, मोबाईल, इंटरनेट, मेट्रो, ट्रॅव्हल्स, पण तरी पण आज या दिवशी मला तू हवा आहे. विठोबा, माझं मन, माझं समाधान, माझी श्रद्धा सगळी तुलाच अर्पण आहे. पुन्हा एकदा आठवण करून दे की प्रेम, समर्पण आणि श्रद्धा हेच खरं जीवन आहे. तर मित्रांनो, यंदा आषाढी एकादशीला विठोबाशी संवाद साधा. त्यांचं दर्शन डोळ्यांनी नाही, मनाने घ्या. कारण पंढरपूर खूप दूर नाही, तो आपल्या श्रद्धेत आहे, आपल्या मनात आहे. आणि विठोबा आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या स्वतःमध्ये. रामकृष्ण हरी माऊली, हरी विठ्ठल, श्री विठ्ठल.
0: MGM 90.8 FM presents with RJ Adnan.

नमस्कार आदाब आरजे अदनान तुमच्या सोबत आहे आणि सर्वात आधी तर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या मनापासून खूप खूप खूप शुभेच्छा. दुमदुमली नगरी पावले लागले पडू, आला वारकरी वारी झाली सुरू. विठूच्या नामात झाले सगळेच हो दंग, किती भाग्यवान मी मुखी तुकारामांचे अभंग, मुखी तुकारामांचे अभंग. तर आज आपण सर्वजण आषाढी एकादशी सेलिब्रेट करत आहोत. आजच्या आपल्या शहरातील वातावरण म्हणजे एकदम प्रसन्न झालेले आहे. विठू नामाच्या गजरात हे आज आपण पूर्ण रंगून गेलेलो आहोत आणि अनेक जणांना तर वारीत सुद्धा गेले असतील आणि त्यांचा अनुभव काय हेच आज आपण जाणून घेणार आहोत. मी काही अशा लोकांसोबत बोललो होतो आज की जे सध्या वारीत आहेत आणि त्यांना वारी किती आवडते, त्यांचे काय मत आहेत आणि त्यांचा कसा अनुभव आहे आणि विठुरायांना भेटून त्यांना कसं वाटलं याबद्दल आज आपण बोलणार आहोत आजच्या शो मध्ये. सो पुन्हा एकदा तुम्हाला आषाढी एकादशीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. स्टे ट्यून्ड ऑन एमजीएम 90.8 FM.

0: इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनियरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनियरिंग, AI ML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप्स.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनियरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 78 44.
2: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और ऑल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM University, NC छत्रपती संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
5: Admissions open for 2025-26. MGM University, N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.

0: RCM 90.8 FM presents with RJ Adnan.
1: तर पंढरीच्या वारीबद्दलचा अनुभव सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत सध्या हितेंद्र काळे.
2: हॅलो, माझा वारकरी म्हणून एक असा अनुभव आहे की पंढरीच्या वाटेवरती चालत असताना जे काही वारकरी त्या पंढरीच्या वारीमध्ये सामावलेले असतात ते वारकरी एकमेकांना माऊली म्हणतात. कुणीही कुणाला नाव गाव विचारत नाही. त्याचबरोबर माऊली म्हणून सर्वांना त्या ठिकाणी संबोधलं जातं आणि लोकहितासाठी समर्पण भावनेनं जो वारी करतो त्याला आपण वैष्णव असं म्हणतो आणि ही नाती अमृत नाती म्हणून या ठिकाणी अनुभवायला मिळतात. यात ज्या आहे वारीमध्ये आपण चालत असताना जे की आपापसात देणं घेणं असेल, मानापमान असेल, तर असं काहीही या वारीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळत नाही. आणि आपण सारे विठ्ठलाचे लेकुरे आहोत, तो आपला लेकुरवाळा पालक आहे. या भावनेने पापाची वासना या वारीमध्ये चालत असताना मरते. वाईट विचार आपाप या वारीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी संपतात. दुसऱ्यांना मदत आपण करण्यातला आनंदात जेव्हा विठ्ठल डोलतो तेव्हा हे जे काही वारीतले वारकरी आहेत त्यावेळेस ते वारकरी अत्यंत तृप्त होतात आणि ही वारीतून आम्हाला अनुभवायला मिळालं.
1: जेव्हा तुम्ही वारी करता तेव्हा तुम्हाला मनशांती प्राप्त होते का?
2: यस, 100% मनाला एक प्रकारची शांती मिळते आणि कुठलंही एक आपण असं म्हणतो ना टेन्शन वगैरे या वारीमध्ये चालत असताना कसलंच काय राहत नाही. तर या वारीमध्ये जे काही लोक चालायला लागले त्याच्यामध्ये आपण रममान होऊन त्या ठिकाणी चालतो. कसल्याही प्रकारचं टेन्शन वगैरे या वारीमध्ये चालताना आम्हाला अनुभवायला मिळत नाही. अत्यंत आनंदाने आम्ही त्या वारीमध्ये चालत असतो.
0: MGM 90.8 FM presents In MH20 No More Senti with RJ Adnan.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942999.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: 90.8 FM presents. With R.J. Adnan.
1: तर पंढरीच्या वारीचा अनुभव सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत महादेव महाराज वाळके.
2: 4-5 वर्ष झालं मी वारी करतोय. वयाच्या 20व्या वर्षापासून वारीला प्रारंभ झाला आणि जसं शालेय जीवन झाल्यानंतर वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश केला आणि वारकरी संप्रदायाचं जीवन जगत असताना पहिलं वारकरी संप्रदायाची साधना म्हणजे वारी आहे. वारकरी संप्रदायाची सगळ्यात मोठी जी साधना आहे ते वारीच्या स्वरूपामधून सुरू होते. जे आळंदी पासून ते पंढरपूर पर्यंत, येऊ पासून पंढरपूर पर्यंत, पैठण पासून ते पंढरपूर पर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले आणि त्या अनेक संतांच्या अनुष्ठानापासून गावापासून पंढरपूर या क्षेत्रा ठिकाणी वारीच्या माध्यमामधून सुरुवात होती आणि त्या वारीच्या माध्यमामधून पंढरपूर पासून आळंदी पासून जे पंढरपूर पर्यंत वारकरी जातात तर त्या संतांच्या अभंग रचना लिहिली आहे त्याच्या माध्यमातून त्याच्या अभंग रचनेच्या स्वरूपामधून त्याचं पाठपठन असेल, त्याची साधना असेल, त्याचं गायन असेल त्याच्या माध्यमामधून ते घेतलं जातं आणि नाम ओडिशामध्ये वारी आम्ही करत राहतो. पण ही वारी करत असताना आता तुम्हाला फार सुख सुविधा झाल्या त्या सुख सुविधेच्या माध्यमामधून आता तुम्हाला खरंच आयुक्त दृष्ट जे आहे ते आपण जन्मदेऊन काहीतरी असं विशेष केले आणि इतरत्र आपल्याला काही न साधना करतात कारण आताच्या वाढते युगामध्ये जर पाहिजे तर तरुण केली तर पैशाचं माध्यम काहीतरी आम्हाला धन प्राप्त करावी असं या वारीमध्ये करून आम्हाला असं वाटतं की आम्ही काहीतरी कमवलं इथून पुढल्या जन्मामध्ये तर आम्हाला आवडून लागणार काहीतरी एक अनुभूती आमच्या मनाला प्रसन्न.
0: MGM 90.8 FM presents. In MH20 No More Senti with R.J. Adnan.

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So FGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: इंजिनियरिंग ची डिग्री आहे पण हाता जॉब नाही ना.
2: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
1: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
2: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
1: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
3: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
4: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
3: इथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
4: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरच काही.
3: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा

0: RGM 90.8 FM presents with RJ Adnan.
1: तर वारीचा अनुभव सांगण्यासाठी आता आपल्यासोबत आहेत वैभव भोसले.
2: वारी बद्दल सांगायचं म्हणजे असं पहिल्यांदाच वारीमध्ये येतोय, पण जो अनुभव आहे त्याचा इथे 10 वर्षापासून ते जवळपास 80 वर्षापर्यंत सर्वजण चालत असतात. पण असं ज्या वेळेस आपण संध्याकाळी एकत्र ज्यावेळेस जिथं म्हणजे राहुटे असतात आपल्या पालखी असते जिथं थांबणार असते त्या ठिकाणी गेल्यावर असं एकाच्याही चेहऱ्यावर असं वाटत नाही की हा दिवसभर चालत येऊन म्हणजे की आता खूप चाललेला आणि थकलेला आहे असं एकाच्याही चेहऱ्यावरती दिसत नाही. ती खूप कमालीची गोष्ट वाटली मला. आणि वारीमध्ये आल्यानंतर एक जाणवलं की आपण घरी असताना कितीतरी टेन्शन आपल्या मागे असतात, खूप काही घरचे प्रॉब्लेम, बाहेरचे पैशाचे प्रॉब्लेम, पण या वारीमध्ये आल्यानंतर ते सर्व काही विसरून जातो आपण आणि फक्त दिवसभर एकाच नामात राहिलेलो असतो की विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जो भेटल त्याला माऊली माऊली म्हणत पुढे जात असतो. कोणाबद्दल द्वेष नाही, कोणाबद्दल राग नाही किंवा कसलं टेन्शन नाही. आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यातल्या अनुभवातलं म्हणजे वारी म्हणजे हा खूप एक विलक्षण पूर्ण क्षण आहे.
0: MGM 90.8 FM presents In MH20 No More Senti with RJ Adnan.

0: का इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 71 78 44.
2: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM University के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और ऑल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM University, NC3, छत्रपती संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM University मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
5: Admissions open for 2025-26. MGM University, N6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology, so MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
2: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
1: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
2: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
1: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
3: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
4: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
3: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
4: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरच काही.
3: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783891 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.

0: 90.8 FM, साथ है तो बात है।
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज।
2: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा। पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे। यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा।
1: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा विजिट mgmu.ac.in।
3: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक। आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी। MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6। कॉन्टॅक्ट नंबर 9860679130। MGM पेट केअर।
0: ऍडमिशन ओपन MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी। प्रोग्राम BTech 4 years आफ्टर HSC, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, IoT, सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, computer science and engineering, cyber security, electronics engineering, VLSI design and technology, electrical engineering, robotics and automation. For admission visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM campus N6 Sidco, Chhatrapati Sambhajinagar.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: इंजिनियरिंग ची डिग्री आहे पण हाता जॉब नाही ना,
2: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
1: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
2: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
1: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
3: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
4: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
3: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
4: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरच काही.
3: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.

0: शिक्षणाच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
1: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
0: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा व्हिजिट mgmu.ac.in.
2: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.
3: ऍडमिशन ओपन MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. प्रोग्राम BTech 4 इयर्स आफ्टर HSC. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, IoT, सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग VLSI डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. फॉर ऍडमिशन विजिट mgmu.ac.in और कॉन्टॅक्ट 9371714253 और विजिट MGM कॅम्पस N6 CIDCO छत्रपती संभाजीनगर.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम.
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891-7844-44.
2: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और ऑल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डायटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM University, NCT, छत्रपती संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
5: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हाता जॉब नाही ना.
2: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
1: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
2: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
1: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन and control engineering. जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
3: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
4: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
3: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
4: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरच काही.
3: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783899 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.

0: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
1: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
0: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा व्हिजिट mgmu.ac.in.
2: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.
3: ऍडमिशन ओपन MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. प्रोग्राम्स BTech 4 इयर्स आफ्टर HSC, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, IoT, सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, VLSI डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. फॉर ऍडमिशन विजिट mgmu.ac.in और कॉन्टॅक्ट 9371714253 और विजिट MGM कॅम्पस N6 CIDCO छत्रपती संभाजीनगर.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM. MGM रेडिओ नेहमीच आपल्या सर्वांना रेडिओवर येण्याची एक संधी देत असतो. आपल्या सर्वांमध्ये ना तर एक कलाकार लपलेला असतो, तर पद्मिनीबाई असलकर आता आपल्यासोबत आहे. त्यांच्यात एक खूप छान कला आहे, ती म्हणजे गाणं गाण्याची. जुने भक्तिगीतं, अभंग ते गात असतात आणि तेही सुंदर आवाजात. चला तर मग ऐकूयात.
3: सुखा सारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, व चेष्टा परी ज्ञान योगेश्वरांचे, कवी वाल्मिका सारिका म्हणणे ऐसा. नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मेठे वितो मस्तक तुझ्या चरणी, ते ते तुझे सद्गुरु पाय दोनी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नाद तो ज्ञान राजा सुपात्र. तयाटविता घडे पुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडली गवर्देव हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जे. आत्मचैतन्य गुरुदेव महाराज की जे. माऊली महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

யாவே கணமராயாலவ கரயாவே மங்கள் மூர்த்தி மோரியா.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनियरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनियरिंग, AI ML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम.
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनियरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891-7844.
2: क्या ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और अल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डायटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM यूनिवर्सिटी, NCT छत्रपति संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नोलॉजी या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नोलॉजी साठी MGM यूनिवर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
5: Admissions open for 2025-26. MGM University, N6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: Engineering ची degree आहे पण हाता job नाही ना,
2: कारण theory तर सगळे शिकवतात पण industry ला हवे असतात automation साथीचे practical skills.
1: AI, machine learning, IoT हे तर automation से अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर sensor technology, control system आणि controller आवश्यक असतात automation apply करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे instrumentation and control engineering.
2: College आणि industry यांच्यातील gap कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
1: MGM University Department of Instrumentation and Control Engineering. जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
3: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
4: झालं रे, मी MGM University म्हणजेच MGM University Institute of Management and Research ला ऍडमिशन घेणार आहे.
3: इथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
4: BBA, BCom, MBA, Finance, HR, Hospital Management, PG Diploma, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरच काही.
3: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.

0: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम.
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन्स, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 71 78 44.
2: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM University के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और अल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट रिसर्च और अल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM University, NCT, छत्रपती संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस, सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
5: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. विजिट MGMU.ac.in. कॉल 9503082913.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हाता जॉब नाही ना.
2: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
1: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
2: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
1: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
3: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
4: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
3: इथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
4: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरच काही.
3: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.

0: चाहता है।
1: तो आज है शनिवार, शनिवार के दिन हम बात करते हैं कलाकारों से, राइटर से, कवियों से। हेलो, आरजे अदनान आपके साथ हैं और यू आर लिस्टिंग एमजीएम 90.8 एफएम। एंड आज कलाकट्टा मध्ये आपण बोलणार आहोत एका राइटर सोबत, लेखका सोबत, ऋषिकेश गोल्हार। ऋषिकेश नात्र आत्ताच रानोबाचा माळ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे, तर त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत। हॅलो ऋषिकेश, तुझं स्वागत आहे, वेलकम।
2: हॅलो, एकदम मस्त।
1: तर ऋषिकेश, रानोबाचा माळ ही कादंबरी तू लिहिली आहे, त्याबद्दल आपण बोलूयात, पण अगोदर तुझ्याबद्दल आम्हाला सांग।
2: मी तसं जर माझं पाहायला गेलं तर मूळ ओरिजिन मी बीड जिल्ह्यातून येतो, पण वडिलांनी इकडे पैठणकडे घर शेती वगैरे घेतली आणि मी तिथंच वाढलो। त्याच्यानंतर मी आपल्या संभाजीनगरमध्ये आलो, इथं मी विवेकानंद कॉलेजमध्ये 1-12 शिकलो। त्याच्यानंतर मी युनिव्हर्सिटी, जे आपले बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे, तिथून मी ड्रामॅटिक्सचं पदवी आणि पदविका म्हणजेच ग्रॅज्युएशनचं आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण कम्प्लीट केलं ड्रामॅटिक्समधून। आणि त्याच्यानंतर मला तिथूनच थोडीशी लिहिण्याची आवड लागली, नाटक बरेच वर्ष नाटक केलं आणि नाटक करता करता वाचनाची आवड लागली, वाचन करता करता थोडंसं 1-2 पान लिहायची सवय लागली आणि लिहिता लिहिता एक नाटक लिहिलं, एकांकिका लिहिली, ती प्रेझेंट केली आणि मग असंच लिहिता लिहिता लिहिण्याचा प्रवास सुरू झाला। ती नाटक लिहिलं होतं, एक बाजिंद नावाचं पुस्तक आहे, तर त्याचा भावानुवाद घेऊन नाटक लिहिलं होतं, परवली नावाचं 2 नाटक होतं। तर ते लिहिलं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, ज्यामध्ये ते प्रेझेंट झालं, तेव्हा इथे लोकांना खूप आवडलं। त्याच्यानंतर एक आद्य क्रांतीवीर नावाची एकांकिका लिहिली होती आणि ती मुंबईचं एक खूप जुनं नाटकाचा ग्रुप आहे, त्यांनी ते प्रेझेंट केली होती। त्याच्यानंतर काही कथा वगैरे लिहिल्या, छोट्या मोठ्या कथा लोकांना आवडतात असं वाटायला लागलं, कविताही लिहिल्या। बऱ्याच दिवसांचा एक विषय डोक्यात घुटमळत होता आणि तो लिहायचा लिहायचा असं चाललेलं होतं। नंतर मग तो लिहिण्याचा प्रवास सुरू केला, कादंबरीच होती अर्थात। मग कादंबरी एकदा बसल्याच्या नंतर चांगलं 2-3 ते 3.5 महिने लागले मला ही प्रॉपर कादंबरी लिहायला।
1: क्या बात आहे। आणि ही जी तू कादंबरी लिहिली, हे तू पहिल्यांदाच लिहिली का या अगोदर पण तू काही लिहिलेलं होतंस?
2: नाही, मी याच्या आधी नाटक लिहिलं होतं, एक बाजिंद नावाचं पुस्तक आहे, तर त्याचा भावानुवाद घेऊन नाटक लिहिलं होतं, परवली नावाचं 2 नाटक होतं। तर ते लिहिलं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, ज्यामध्ये प्रेझेंट झालं, तेव्हा इथे लोकांना खूप आवडलं। त्याच्यानंतर एक आद्य क्रांतीवीर नावाची एकांकिका लिहिली होती आणि ती मुंबईचं एक खूप जुनं नाटकाचा ग्रुप आहे, त्यांनी ते प्रेझेंट केली होती। त्याच्यानंतर काही कथा वगैरे लिहिल्या, छोट्या मोठ्या कथा लोकांना आवडतात असं वाटायला लागलं, कविताही लिहिल्या। बऱ्याच दिवसांचा एक विषय डोक्यात घुटमळत होता आणि तो लिहायचा लिहायचा असं चाललेलं होतं। नंतर मग तो लिहिण्याचा प्रवास सुरू केला, कादंबरीच होती अर्थात। मग कादंबरी एकदा बसल्याच्या नंतर चांगलं 2-3 ते 3.5 महिने लागले मला ही प्रॉपर कादंबरी लिहायला।
1: सो इस तरीकेचे ये पुरा सफर सुरू हुआ था। तर आपण अजून बोलणारच आहोत, खूप गप्पा गोष्टी करणार आहोत, बट थोड्या वेळानंतर। तोपर्यंत स्टे ट्यून।

0: का इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891-7144.
2: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM University के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और ऑल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017080546. MGM यूनिवर्सिटी, NCC छत्रपती संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
5: Admissions open for 2025-26. MGM University N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.

0: शनिवार म्हणजे कला कट्टा वार. तुम्ही ऐकतात आर जे अदनान लॉ एम जी एम 90.8 FM आणि कलाकट्ट्यामध्ये. आज आपण बोलत आहोत लेखक ऋषिकेश गोल्हर याच्यासोबत. रानोबाचा माळ ही याची कादंबरी आत्ताच प्रकाशित झालीय. तर ऋषिकेश, या रानोबाचा माळ कादंबरी बद्दल आम्हाला सांग.
1: तसं जर एका लाईन मध्ये सांगायचं झालं तर जगातलं कुठलंही गाव असतं तर त्या गावाचं ना प्रवास असतो. जगातलं कुठलंही गाव घेतल्याच्या नंतर ना की चला आपलं संभाजीनगरच घेऊया. तर संभाजीनगर जेव्हा ही शहर बसण्याच्या आधी काय असेल तर सुरुवातीला एक नदी असेल. नदीच्या कडी कोणीतरी आधी ओसाड माळ रान असेल, चौकुंड डोंगर वगैरे असतील, इथं एकही घर नसेल. मग सुरुवातीला कोणीतरी एखादा प्रवासी म्हणा, कुठल्या तरी कारणाने म्हणा, इथं नदीच्या कडीला वास्तव्याला आला असेल. त्याच्यानंतर त्याच्यासोबत अजून 4-5 जण आले असतील. येता येता 10-12 घरं झाली असतील आणि घरं वाढता वाढता हळूहळू एक थोडस शहर झालं असं. असंच जगातल्या कुठल्याही गावाची एक प्रोसेस असते. तर अशीच प्रोसेस या कादंबरीची एक वन लाईन मध्ये सांगायचं झालं तर हीच स्टोरी त्याची. जर का बाकी विस्तृतपणे सांगायचं झालं तर आपल्या मराठवाड्यात बरंचसं स्थलांतर झालं. म्हणजे बीड बालाघाटचे जे डोंगर आहेत तिकडनं ना गोदापट्ट्यात बरंचसं स्थलांतर झालं. कधी? 72 दुष्काळानंतर. सो ते स्थलांतर होण्यामागची कारणं, ते कसे आले. तसंच एक माणूस प्रवास करत इकडे येतो तर आणि इथे आल्याच्या नंतर इथं एका ओसाड माळरानावरती राहायला जातो. मग माळरानाचं एक वेगळं गुपित असतं. तर मग त्या माणसाची स्टोरी, त्याच्यानंतर तो ज्या गावात राहायला आला त्या गावाची स्टोरी, त्याच्यानंतर त्या माळरानाची सुद्धा एक वेगळी आपली गोष्ट, त्याच्यानंतर तिथं येणाऱ्या प्रत्येक माणसाची आपली आपली अशी वेगळी गोष्ट, तिथं येण्याचे रिझन. बरेच लोक गाव कुठल्या ना कुठल्या कारणाने सोडत असतात आणि मग तिथं राहता राहता हळूहळू तिथं एक गाव तयार होतं. गाव तयार झाल्याच्या नंतर नॉर्मली ज्या कारणांनी लोकांनी गाव सोडलेलं असतं, गावात राजकारण आल्याच्या नंतर जे फाटाफूट होती, तर ते सगळे आल्याच्या नंतर प्रॉपर एक गाव तयार होईपर्यंतची एक स्टोरी. तर अशी एक कादंबरी आहे. तसंच ह्या गावाचा सुद्धा जो मूळ निवासी होता, त्या माळावरचा जो मूळ निवासी होता, तो सुद्धा गाव जसं जसं वाढत गेलं, जसं जसं मोठं होत गेलं, ते दूर फेकल्या गेलं. हेच अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात म्हणजे सोबत किमान 7-8 स्टोरी चालतात आणि शेवटी सगळं जुळून येतं. असं हे कादंबरीचे शॉर्टकट मध्ये सांगायचं झालं तर असं आहे.
0: क्या बात आहे, म्हणजे खूप इंटरेस्टिंग ही कादंबरी असणार आहे. सुद्धा वाचू शकता, अवेलेबल आहे प्रत्येक बुक स्टोअर वर. आपण अजून बोलणारच आहोत, बट थोड्या वेळानंतर. स्टे ट्यून्ड.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: वेलकम बैक, यू आर लिसनिंग MGM 90.8 FM, आरजे अदनान तुमच्या सोबत आहे. आणि शनिवार म्हणजे कलाकट्टा वार. यात आपण एका कलाकाराला, लेखकाला भेटत असतो, बोलत असतो. तर आज आपण बोलत आहोत रानोबाचा माळ या कादंबरीचे लेखक ऋषिकेश गोल्हर याच्या सोबत. तर ऋषिकेश, या कादंबरीत महत्वाचं पात्र कोणतं आहे?
1: तसं म्हणजे मी जसं म्हटलं, 5-6 स्टोरी सोबत चालतात, तर त्यातलं एक महत्वाचं पात्र म्हणलं तरी कोंडिबा आणि यमुना, जे त्यांच्या म्हणजे त्यांच्या गावात दुष्काळ पडतो आणि त्यांच्या फक्त बैलांना चारा मिळावा म्हणून ते गोदापट्ट्यात येतात. तर स्टोरी यांच्यापासून सुरू होती की कोंडिबा यमुना हे दोघे येतात, यांच्यापासून स्टोरी सुरू होते. हे जरी महत्वाचे पात्र असले तरी अजून काही महत्वाचे पात्र ज्यांचं नाव घेतल्याशिवाय स्टोरी कम्प्लीट होणार नाही. जसं की भीमा नाना हे ज्यांच्या शेतात येऊन राहतात ती जागा, तर भीमा नाना ही बरचसा स्टोरीत येत राहतो कंटिन्यू, ते एक महत्वाचं पात्र आहे. त्याच्यानंतर रानोबा, रानोबाचा माळ हे कादंबरीचं जरी नाव असलं तर रानोबा याच्यात बराचसा महत्वाचा भाग येतो. रानोबा कोण आहे? काही लोकांसाठी रानोबा भूत असतं, काही लोकांसाठी रानोबा फक्त एक माणूस असतो, काही लोकांसाठी रानोबा हे म्हणजे काल्पनिक नाव असतं की नाही बाबा रानोबा कुणी नाहीच आहे, पण काही लोकांसाठी खरंच एक रानोबा होऊन गेलेला माणूस असतो. असं रानोबाच्या भोवती बहुत म्हणजे खूप साऱ्या गोष्टी फिरत राहतात, म्हणून रानोबा सुद्धा एक महत्वाचं पात्र आहे. आणि तुम्ही जशी कादंबरी वाचत जाल तसं ते रानोबा नेमकं एक्झॅक्ट कोण आहे, तो कोण होता, तो काय होता, हे सगळं उलगडत जात. आणि मग त्याच्यानंतर एकनाथ नावाचं एक कॅरेक्टर आहे, जे गाव बसत असताना त्याच्यात असं दाखवलं की म्हणजे जायकवाडी जेव्हा धरण बांधलं गेलं, धरणाच्या आजूबाजूचा परिसर जरी हिरवा झाला असला तरी ज्यांचे गावं धरणात गेले ते ना वाऱ्यावर पाचोळा जसं उडत जातो ना, तसे माणसं भरकटत गेली ना, त्यांना सरकारने व्यवस्थित मदत केली आणि आज पण बरेचसे लोक असेत की ते भरकटतच गेले. म्हणजे कोणी एकेकाळी गोदा कडीला सधन शेतकरी असणारे लोक जेव्हा जायकवाडी धरण बांधलं गेलं, त्यांचं गाव धरणात गेलं, तेव्हा ते भरकटले गेले आणि त्यांची खूप वाईट अवस्था झाली. तर ते सुद्धा एकनाथचं नाव घेणं सुद्धा एक महत्वाचं कॅरेक्टर आहेत. शेवटी जे आहेत छोटे मोठे कॅरेक्टर आहेत, पण हे महत्वाचे कॅरेक्टर आहेत सगळे.
0: सो इतके सर्व इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहेत या कादंबरीमध्ये, म्हणजे रानोबाचा माळ या कादंबरीत. आणि असं म्हणतात ऋषी की आपण जेव्हा कोणती गोष्ट कादंबरी लिहितो तर त्यातील पात्र, कॅरेक्टर किंवा गोष्ट यांचा रिअल लाईफ सोबत एक कनेक्शन असतो, तर या कादंबरीत पण असंच आहे का?
1: एक्झॅक्ट रिअल लाईफ सोबत नाहीये, पण एक गोष्ट मी नक्कीच नमूद करू इच्छितो की यात जे पात्र घेतलेले आहेत ते जरी काल्पनिक असले तरी मी यातले बरेचसे पात्र ना कुठे ना कुठे पाहिलेले आहेत. माझ्याही फॅमिलीने एक स्थलांतर केल्यासारखंच आहे की आम्ही आधी बीड म्हणजे बालाघाटच्या डोंगर साईडला राहायचो आणि आम्ही गोदापट्ट्यात आलो. मी हे लोक पाहिलेले आहेत, मी जवळून थोडेसे आसपास पाहिलेले आहेत, बाकी बऱ्याचशा गोष्टी म्हणजे 70% तरी मी कॅरेक्टर पाहिलेले आहेत. स्टोरी मी काल्पनिकरित्या क्रिएट केली.
0: ओ क्या बात आहे, इंटरेस्टिंग. काही प्रमाणात रिअल लाईफ सोबत पूर्ण इन्सिडेंट आहेत या कादंबरीतील, काही काल्पनिक आहेत. सो नक्की वाचा रानोबाचा माळ आणि ऐकत रहा.

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: इंजिनियरिंग ची डिग्री आहे पण हाता जॉब नाही ना,
2: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
1: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
2: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
1: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
3: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
4: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
3: इथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
4: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरच काही.
3: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.

0: वेलकम टू MGM 90.8 FM. आरजे अदनान तुमच्या सोबत आहे. शनिवार म्हणजे कलाकट्टावार. यात आज आपण बोलत आहोत रानोबा समाळ या कादंबरीचा लेखक ऋषिकेश गोल्हर याच्यासोबत. तर ऋषिकेश, प्रत्येक लेखकाला वाटते की आपली कादंबरी लोकांनी वाचायला पाहिजे, त्यांना आवडायला पाहिजे, पण का वाचावी ही कादंबरी, काय सांगशील?
1: का वाचायला पाहिजे? मी एक प्रसंग सांगतो फक्त. म्हणजे अशा तर बऱ्याच घटना घडल्या आहेत माझ्या, म्हणजे आता बऱ्याच जणांचं वाचल्याच्या नंतर मला फोन येतात वगैरे वगैरे. तर मी एक दोन प्रसंग सांगतो की एक मित्राची आई आहे, तर त्या आईने कादंबरी पाहिली. त्यांना माहित नाही का वाचा, म्हणजे त्यांनी सहज असे एक दोन पानं वाचले. त्यांनी आय थिंक 2 दिवसात कादंबरी वाचली. मला विशेष वाटलं नाही की 2 दिवसात वाचली, पण जेव्हा त्यांनी सांगितलं ना, त्या बसल्या आणि म्हणे की ऋषिकेश मी शाळेत असताना वाचलेलं. आता त्यांचा मुलगा किमान 35 वर्षांचा आहे. सो मधल्या वेळेत त्यांनी एकही पुस्तक वाचलेलं नाही. ते म्हणे मी असं किमान थांबून कुठं मी अशा 5 ओळी वाचलेल्या आठवत नाहीत. आणि मी त्याच्यानंतर ही कादंबरी घेतली आणि घेतल्याच्या नंतर माहित नाही मला, मी इतकं मन लावून आजपर्यंत काहीच वाचलं नव्हतं. म्हणे त्यातले त्यांनी प्रसंग वगैरे सांगितले. त्याच्यानंतर अजून आपल्या शहरातले एक चांगले नाटककार आहेत, सो ते ऍक्टर आहेत, तर त्यांना ती कादंबरी मी दिली होती. दिल्याच्या नंतर ते संध्याकाळी, म्हणजे दिवसभराचं शूटचं शेड्यूल कम्प्लीट करून संध्याकाळी आले आणि त्यांनी मला सांगितलं की मी सहज कादंबरी हातात घेऊन काय लिहिलंय बाबा पोरांनी. म्हणजे मला तर खरं तर विश्वासच नव्हता की कायच लिहिलं असेल बाबा किंवा काय नव्हता. तर मी सहज कादंबरी हातात घेतली, वाचायला लागलो. सुरुवातीचे 5-10 पानं गेले आणि मी तिथून पुढे 8 तास कादंबरी वाचत होतो. मी सकाळी उठून परत शूटलाच गेलो, मी रात्रभर कादंबरी वाचत होतो आणि मी रात्री पूर्ण कम्प्लीट केली. त्यांचं म्हणणं की मला त्या कादंबरीने इतकं खिळवून ठेवलंय की मी वाचत असतो, पण मी अशा मधल्या किमान 15-20 वर्षात एकही कादंबरी नॉनस्टॉप वाचली नाही. आणि हे झालं त्यांचं मत. म्हणजे हे तर आता 2 जणांचं सांगितलं. असं बरेच लोक आहेत की ज्यांनी खूप दिवस झाले मध्ये काही वाचलं नव्हतं, पण त्यांना इतकं भावलं, इतकं पटलं, इतकं पचलं की ते वाचतच गेले. आता राहिला प्रश्न का वाचावी. सो ही कादंबरी ना, जे 90चं दशक, म्हणजे आपले जे डिजिटल क्रांतीच्या थोडस पाठीमागचं आणि डिजिटल क्रांती याला जोडणारी एक कादंबरी, याला यानं म्हणजे समजा गाव कसं बसत जा, ही प्रोसेस मला नाही वाटत आता तरुण पिढीला जास्त बघायला मिळेल. कारण आता जिथं तिथं प्रत्येक जण आपण आपल्या शेतात वगैरे राहायला जायला लागलाय. आता गाव बसण्याची शक्यता कमी आहे. आता तर नॉर्मली शेतकरी, म्हणजे कुणी पण रस्त्याच्याकडे वगैरे कुठेही घर बांधतं. पण जगातलं कुठलंही गाव कसं बसत गेलं असेल, त्या माणसाच्या वृत्ती प्रवृत्ती कशा जुळत गेल्या, गावाला एक आकार कसा येत गेला, त्याच्यानंतर त्या ओसाड जागेबद्दलही, गावाच्या जागेबद्दलही विचार लावणारी कादंबरी. आपल्या गावाचा इतिहास काय घडलं असेल, कसं घडलं असेल, कमी अधिक प्रमाणात असंच घडलं असेल, ही कादंबरी ते सांगून देते. त्याच्यामुळे प्रत्येकाने ही कादंबरी खरंच वाचायला पाहिजे.
0: आणि सध्या कुठे अवेलेबल आहे, कशा प्रकारे आपण ही खरेदी करू शकतो?
1: जर संभाजीनगर मध्ये म्हणलं तर साकेत मध्ये अवेलेबल आहे. साकेतच्या बाजूला एक बुक स्टॉल आहे, तिथे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर सिल्ले खाण्याच्या तिथे बुक स्टॉल आहे, तिथेही अवेलेबल आहे. माझ्याकडेही आहेत, तर मी मोबाईल नंबर सांगू शकतो, त्याच्यावरून तुम्ही नक्कीच व्हॉट्सअप करू शकता. सो मोबाईल नंबर आहे 7066345124. त्याच्यावर जर कोणी व्हॉट्सअप केला, कॉल केला, तर मी त्यांच्यापर्यंत ही कादंबरी नक्कीच पोहोचवू शकतो.
0: सो थँक्यू सो मच ऋषी, थँक्स अलॉट. खूप छान वाटलं आज तुझ्यासोबत बोलून आणि खूप खूप शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन फॉर दिस न्यू नॉवेल. सो स्टे ट्यून.
2: क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
3: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
2: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा visit mgmu.ac.in.
4: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.
5: ऍडमिशन ओपन MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. प्रोग्राम्स BTech 4 इयर्स आफ्टर HSC, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, IoT, सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891-7844-44.
2: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और ऑल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डायटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM University, NCT, छत्रपती संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
5: Admissions open for 2025-26. MGM University, N6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patsikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patsikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology, so MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: इंजिनियरिंग ची डिग्री आहे पण हाता जॉब नाही ना,
2: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
1: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला, आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
2: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
1: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
3: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
4: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
3: इथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
4: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरच काही.
3: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.

0: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
1: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 15 नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
0: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा व्हिजिट mgmu.ac.in.
2: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.
3: ऍडमिशन ओपन MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. प्रोग्राम BTech 4 इयर्स आफ्टर HSC. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, IoT, सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग VLSI डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. फॉर ऍडमिशन विजिट mgmu.ac.in और कॉन्टॅक्ट 9371714253 और विजिट MGM कॅम्पस N6 सिडको छत्रपती संभाजीनगर.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 71 78 44.
2: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और ऑल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डायटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM University, NCT, Chhatrapati Sambhajinagar.
3: Cosmetic Technology च्या UG आणि PG साठी admission मिळवा. BTech आणि MTech Cosmetic Technology साठी MGM University मध्ये Basic and Applied Sciences च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
5: Admissions open for 2025-26. MGM University, N6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: Engineering ची degree आहे पण हाता job नाही ना,
2: कारण theory तर सगळे शिकवतात पण industry ला हवे असतात automation साथीचे practical skills.
1: AI, machine learning, IoT हे तर automation से अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर sensor technology, control system आणि controller आवश्यक असतात automation अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
2: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
1: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
3: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
4: झालं रे, मी MGM University म्हणजेच MGM University Institute of Management and Research ला ऍडमिशन घेणार आहे.
3: इथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
4: BBA, BCom, MBA, Finance, HR, Hospital Management, PG Diploma, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरच काही.
3: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.

0: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
1: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
0: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा व्हिजिट MGMU.AC.IN.
2: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.
3: ऍडमिशन ओपन MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. प्रोग्राम्स BTech 4 इयर्स आफ्टर HSC, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, IoT, सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, VLSI design and technology, electrical engineering, robotics and automation. For admission visit mgmu.ac.in or contact 937171423 or visit MGM campus N6 Chhatrapati Sambhajinagar.